गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे गुरु वाहे

केहा जित वह सर्व संभाले वाजे नादन एक संखा केते बावन हारे केते राग परिस्यो कही अनो केते गावन हारे गावे तो नो पौन पाणी बैसंतर गावे राजा धर्म दुआरे गावे चित गुप्त लग जाण लगले धर्म विचारे गावे ईश्वर ब्रह्मा देवी सोहन सदा सवारे।